अभिधाने सदाशिवं तं गिरिजासमेतं सुरासुराराधितपादपद्मं श्रीवैद्यनाथं सततं नमामि। आमर्दसंज्ञे नगरे चरम्ये विभूषिताङ्गं विविधैश्च भोगैः सद्भ